सच्चे ब्रह्मांड, सच्चे तेरे लू, सच्चे आकार, सच्चे तेरे करने सर्विचा, सच्चा तेरा अम, सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म, सच्चा फरमान, सच्चा तेरा कर्म, सच्चा निशान, सच्चे तुद आखे न करुण, सच्चे सब तान, सच्चे सब जोन।